असाह एकत श्री हनुमान जांबुवानाने हनुमंताच्या असीम सामर्थ्याचं वर्णन करतात स्वतः हनुमंताचे बाहू देखील स्फुरण पाहू लागले बघता बघता त्यानं प्रचंड रूप धारण केलं वानरांना अत्यंत हर्ष झाला ते त्याची स्तुती गाऊ लागले वायुपुत्र हनुमान महेंद्र पर्वतावर आरूढ झाला नंतर त्यानं लंकेचा आठव केला आणि आकाश मार्गानं उड्डाण केलं तो त्रिकुटाचलावर येऊन पोहोचला इंद्राच्या अमरावती सारखी भासणारी लंका त्यानं दुरून अवलोकन केली त्या संपन्न नगरीचं रक्षण करण्यासाठी बलाढ्य राक्षस सिद्ध होते त्या नगरीत केवळ प्रवेश करणंही कठीण होत हनुमंतानं सूक्ष्म देह धारण केला आणि रात्री नगर धुंडाळायला प्रारंभ केला लंकापती रावणाचं अंतःपुर देखील त्यानं धुंडाळलं कुठेच मैथिली त्याच्या दृष्टीला पडली नाही निराश होऊन तो अशोकवनाभोवती असलेल्या कोटावर येऊन बसला त्यानं ते असीम सौंदर्यशाली वन पाहिलं आणि नंतर एका शिंशपा वृक्षावर बसून राहिला इथूनच राक्षसींनी परिवेष्टित असलेली मलिन वसना सीता त्याच्या दृष्टीला पडली हनुमंतानं सीतेला यापूर्वी कधीच पाहिली नव्हती तो वीरश्रेष्ठ स्वतःशीच तर्क करू लागला अंती निश्चितपणे त्याला वाटलं हीच ती रामाची स्वामिनी हीच ती रामांची स्वामिनी चंद्रविरहिणी जणू रोहिणी चंद्रविरहिणी जणू रोहिणी व्याघ्री माझी चुकली हरिणी शेन कोटरी फसे पक्षिणी हिम प्रदेशी थिजे वाहिनी हीच ती रामांची स्वामिनी मलिन कृशांगी तरी सुरेखा धूमांकित की अग्निशलाका शिशिरी तरी ही चंपक शाखा वटधारिणी ही दिसे योगिनी हीच ती रामांची स्वामिनी रुदने नयना येई अंधता उरे कपोली आर्द्र शुष्कता अनिद्रता ही चिंता क्रांता मग्न सारथी पती चिंतनी हीच ती रामांची स्वामिनी पंक मलिन ही दिसे पद्मजा पंक मलिन ही दिसे पद्मजा खचित असावी सती भूमिजा किती दारुणा स्थिती दैवजा अपमानित ही वनी मानिनी